0: bám tim cảm chân đu bám ruka ko pitau ko tukni chin mai ara
1: अब थंडुबाम रेगुलर र अल्ट्रा बजारमा उपलब्ध छ।